ये सपुरुषो माया परिभ्रामितस् तस्मै श्री गुरुमूर्तये नमः इदं श्रीदक्षिणामूर्तये भूरं वांच्छनलो नीलोऽम्बरमहर।